0: ಸ್ವಯಂ ಹಿ ಘಟ್ ಪಡೆ
1: ಭಾರತೀಯ ಸೇನಾ.
2: सूचना हो, समाचार हो या हो सुरताल, सबकी पहली पसंद आकाशवाणी भोपाल.